0: Tech Talks.
1: मैं प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाहिपे।
2: बिल तो दक्कम फंसे हैं गोते। मियोती फाहिपे ऐप। बिल तक अंगारा जुमला अदु फाहिपे ऐप ट्रांसफर कोल्ला। देंगा महुरी हाँ बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी। फोन, फेंग, गैस अदि मीडिया नेट बिल कस देख्के ने। रीलोड, रास्टस नूनी डेटा पेक्विस नेगे नेंगे। मी हम डिजिटल वॉलेट है। देने मस देबा वायरो बिल नो देखी गेंग लारिया वीनु ये नेंगी गेंग उड़े कर नुचे है ने। हुरिया डिजिटल पेमेंट का फाही पे माँ फाही।
0: Tech Talks.
3: टेक्नोलॉजी के बड़े तिकुम फनीते कुं आपत्तु इस्तानी अर्गुन में के दुआ ही दिरी उलम फसे है कुर्म टका एकी कहाला ईजात तका ए ईजात तकं एकी बदल था गिरनमुं टेक्नोलॉजी के गुरह हैं अर्गुन में नंग ऐतद दातुरे कुरे विचे मैं के फनरवना कामयाब दातुरु मैं दुगे दातुरुं अर्गुन में न टेक्नोलॉजी ತಫಾತು ಈಜಾತ್ತಕ ಕುಂಫುನಿತಕುಂ ಈಜಾತ್ತಕ ಗೆನ್ನಮುಂದ ಇತ ಫಣ್ಣಿ ಬದಲತಕೆ ವಣಿ ಫೆಣಿ ಅದಿ ಅಡುಯಿಫ ಮೇಗೇತರುಂ ಗುರಹೆಂ ಆಸ್ವವ ತಫಾತು ಬದಲತಕೆ ವಿಸ್ ವಣಿ ಫೆಣಿಫ ನಮವಿಸ್ ಮೇದಗ ದತರು ನಿಮ್ಮಾಲ ಅಂಬುರ ಅಳಗುನ್ ಮೇಗ ದುನಿಯ ದಾನ್ ದತರು ಫಶನ್ ಜೆಹೆ ವಗತ್ ಮಿವಣಿ ಜೀಫ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯ ಸೈನ್ಸ್ ಗೆ ಅಲೀಗ ಇನ್ಸಾನುಂ ಹೋದಮಂಗಣ್ಣ ತಫಾತ್ ಕುರಿಯರುನ್ ತಕ ಇನ್ಸಾನಿ ಆದಕಾದ ಟೆಕ್ನಾಲಜಿಗೆ ಸಬಬುಂಗಣ್ಣ ಇಂಗಿಲಾಬಿ ಆ ಬದಲತೆಗೆ ಮೌಲೂಮಾತ್ ತಕಾಯಕು ಎಂಬಿ ಫೋಗೆ ಖಬರ್ತಂ ಹೋದುಮಂ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗವೆಸ್ ಅಳಗುನ್ ಮಿನ್ನಾಯಕು ಟೆಕ್ಗೆ ದುನಿಯ ದತಿರು ಕುರುಮ ತಯಾರ್ವೆಗಿನ್ ತಿಬೇನೆಕಮ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರ ಎಮಿ ಹಾಯ್ ಹೊಂತಿರಿನವೆಸ್ ಬಾಚವರಿ ವಗತುಗಳಕಂಗಿದೆ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹುಶೇಲಿ ಅಳಗುನ್ ನಾಫಿಸ್ ಅಬ್ದು ರಶೀದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗೆ ಹಿಮನಾಫವ ಖಬರ್ ತಗ್ಗಿನಿಸ್ತೀನಿ ಮೋಸಾ ರಶ್ವಾನ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಮುಷಾಲಾದಿನಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಾಫಿ ಶಫೀಕ್ ಅದಿ ಮಿಸ್ನಾ ಅಹಮದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಫದ್ದಾಯ ಕುಲವಾಲಿ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಮೋಸಾ ರಶ್ವಾನ್ ಮೀ ದಿವಿ ರಾಜ್ಯ ಗಡುಗೆ ಉಫಿತ್ತುಮೆ